नमस्तंग अधम नमस्तंग जीते नमस्तंग पीते नमस्तंग भागे नमस्तंग अडाहे नमस्तंग अनिले नमस्तंग अनादे नमस्तंग अछेदे नमस्तंग अगधे नमस्तंग अगंजे नमस्तंग अपंजे नमस्तंग उदारे नमस्तंग अपारे नमस्तंग सुवेके नमस्तंग अनेके नमस्तंग अपूते नमस्तंग अजूपे